सचे तेरे खंड सचे ब्रह्मण सचे तेरे लो सचे आकार सचे तेरे करने सर विचार सचा तरम सचा दीवान सचा तेरा हुक्म सचा फरमान सचा तेरा कर्म सचा निशान सचा तुद अख लख करोड़ सचा सबतान सचा सब जोर सची तेरी सिफत सची सला सची तेरी कुदरत सचे पातशाह नानक सच ते हन सच जो मर जमे सो।